अरे रुक, अरे रुक, रुक, रुक, रुक, रुक, अरे रुक, अरे रुक, अरे रुक, रुक, रुक, रुक, रुक, चला, चला, चला। आय धत, आ थू, आ थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू, थू